0: नमस्कार वीसबनकर मराठी मंडळी, कसे आहात? आपण ऐकत आहात रेडिओ 98.1 एफ एम 4 EB वर मराठी आकाशवाणी, आणि मी आहे तुमचा रेडिओ मित्र हिरंब मायदेव. आज आपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंडित श्री हेमंत पेंडसे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा उर्वरित भाग ऐकणार आहोत. तेव्हा त्याचा आस्वाद घ्या आणि मुलाखतीनंतर पुन्हा अभिषेकी बुवांच्याच गीताने कार्यक्रमाची सांगता करू, तेव्हा भेटूच.
1: सर, आपण बुवांच्या शिक्षणाची पद्धत बघितली, त्यांच्या गुरुकुलाचा तुम्ही उल्लेख केला, त्यात असणारे इतर त्यांचे मोठमोठे शिष्यांची नावं तुम्ही आम्हाला सांगितलीत, राजाभाऊ काळे, अजित कडकडे. तर बुवा जितके स्वतः प्रसिद्ध होते तितकेच त्यांचे शिष्यसुद्धा आज मानाच्या स्थानावर पोचलेले आहेत. तर बुवांनी त्यांना कसं वाढवलं, संगीत प्रवासात त्यांना त्यांच्या स्थानावर कसं नेऊन ठेवलं, याबद्दल आम्हाला काही सांगा ना.
2: एक गोष्ट माझ्या नेहमी लक्षात येते की अभिषेकी बुवा ही व्यक्ती आपल्या सगळ्यांना दिसते तशी नव्हती. म्हणजे काय की सगळ्यांना वाटायचं की ते खूप शांत आहे, तर तसं नव्हतं. अत्यंत क्षणात उग्र रूप आणि अत्यंत क्षणात शांत झालेल्या असं दोन्ही गोष्टी मी बघितल्या. तर हा जो भाग होता की तुम्ही केलेली चूक, म्हणजे आता आम्ही मी आणि देवळे आम्ही एका कार्यक्रमाला सातारला गेलो, साताऱ्यात मुंबईवरनं, आणि विश्वनाथ कानेरे होते, माधव मोडक होते तबल्याला, आणि त्यावेळी असं झालं की बुवा देवकी पंडित यांच्या काकांकडे थांबलेले होते त्या मैफिलीच्या वेळी, आणि आम्ही वेलणकरांच्या कडे थांबलो होतो. आणि बुवांनी आम्हाला सांगितलं की सकाळी 6 वाजता आपली मुंबईची बस आहे, ST, म्हणजे ज्याला आपण म्हणू की लाल परी, 83 सालची गोष्ट आहे. त्या लाल परी मध्ये बसून आम्ही प्रवास करायचो आणि आमच्या बरोबर अभिषेकी बुवा असायची. बुवांच्याकडे नंतर गाडी होती, फियाट होती, काळ्या रंगाची, MRJ 1507. कशा गोष्टी लक्षात राहतात बघा, मला अजून आश्चर्य वाटत की मला त्यांच्या, माझ्या गाडीचा नंबर मला पाठ नाही पण त्यांच्या गाडीचा नंबर मला आजही पाठ आहे. त्यांचा फोन नंबर 4226132 हा दादरचा घराचा नंबर पाठ आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही 7 वाजता उठलो, कारण आम्ही 5 वाजता जेवण संपवून त्या वेलणकरांकडे गेलो. 7 वाजता उठल्यानंतर मला जाग आल्यावर मी देवळ्यांना हलवलं, म्हटलं हो 6 वाजता गाडी होती. आम्ही 7 वाजता गेलो तर सिंह रागाने यारझारा घालतो ना, तसं आम्हाला बुवा भासले त्या दिवशी.
1: बापरे.
2: आणि आम्ही सातारा ते पुणे इतकी शिव्यांची लाखोली खाल्ली आहे. आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही झोपलात की नशीब झोपलं आहे असं समजा.
1: बापरे.
2: अरे बापरे. मला, मी आजही कुठल्याही, कितीतरी लोक एअरपोर्टला जाताना 2 तास आधी 1.5 तास आधी असं जातात, पण मी 3 तास आधी जातो. रेल्वे स्टेशनला 1 तास आधी जातो, ती तेव्हापासूनची सवय. तर असे सगळे मोठे लोक, या लोकांबरोबर मी प्रवास केला की ज्या मैफिलीला अजित कडकडे राजाभाऊ बुवांच्या मागे तानपुऱ्याला आहेत, आणि मी पण ज्याला पण म्हणू की तानपुराला स्वर देण्यासाठी नाही पण मी मागे असायचो, तर तेव्हा रेकॉर्डिंग करू द्यायचं नाहीत. खर तर ती गोष्ट काही योग्य नव्हती, कारण काय तो एक चांगला ठेवा आपण आम्ही गमावला. आता ते लक्षात आणून देता येत नाही, पण असे खूप प्रसंग आहेत की बुवांच्या घरी सुधीर फडके बाबूजी, जय भावगीत, सुगम संगीत, चित्रपट गीत याचे बादशहा
1: बरोबर,
2: ते बुवांच्याकडे, बुवांना एक गाणं शिकवायला आले होते. ते गाणं शिकवायला आल्यानंतर बुवांनी त्यांना ते रियाजाला बसायचे, त्या गादीवर बसवायला विनंती केली. ते बसले नाही, ते मला म्हणाले की माझ्याकडे बघून म्हणाले, कारण मी बुवा आणि बाबूजी एवढे 3 जण होतो घरामध्ये दुपारी.
1: अरे बापरे.
2: हो. आणि मग गुरु एक जगी त्राताही चाल शिकवायला ते आले होते. आणि मग तिथे पुढे मारव्याचा एक भाग आहे, म्हणजे त्या पुढचं एक कडवं आहे त्याचं. तर ते म्हणाले बुवांना की तुम्ही याचं सोनच कराल असं काहीतरी ते म्हणाले. तर बुवांनी सांगितलं की नाही हो, तुम्ही मला सांगा मी त्याप्रमाणे गातो. तर तेव्हा बुवांनी त्यांना सांगितले या 2000 रचनांचं तुमचा अनुभव आहे, तुम्ही मला सांगा असं शब्द वापरल्यानंतर बाबूजींनी माझ्याकडे बघून, खरं मी तर इतका लहान होतो पण मला म्हणाले की एक लक्षात घ्या, 2000 गाण्यांनंतर तुमचा सर्वात्मका ऐकल्यानंतर जग थांबतं जिथे आहे तिथे. एक ज्याला आपण म्हणू की एक स्तब्ध होतं,
1: बापरे.
2: हा हे अजून मला आठवत, माझ्या डोळ्यासमोर प्रसंग येतो. तेव्हा मला असं वाटतं की आपल्याकडे मोबाईल असायला हवा होता, निदान ऑडिओ तरी आपण ऐकवलं असतं. पण ते भयंकर अगेन्स्ट असायचे, ते म्हणायचे तुम्ही आत्ता माझा प्रोग्राम रेकॉर्ड केला की तुम्ही जाणार आणि झोपणार, आणि तुम्हाला वेळ झाला तर तुम्ही ऐकणार, नाहीतर तुमची अशीच धारणा असणार की हे आपल्या हातात आहे हे गाणं ऐकणं, त्याच्यामुळे जीवाचा कान करून आत्ताच ऐका, परत नाही ऐकायचं.
1: आई त्या शिक्षणाचा किती महत्वाचा भाग होता की बी इन द मोमेंट, आज जे लोक म्हणतात तो धडा त्यांनी तेव्हा घालून दिला होता.
2: हो, आणि त्यांच्याही समोर म्हणजे अनेक लोकांचे, बडे गुलाम मालिक साहेबांचे पण किस्से त्यांच्या समोर होतेच की मला माझा आवाज रेकॉर्ड करू द्यायचा नाही. त्याच्यामागे त्यांचा विचार वेगळा होता, म्हणजे काय की गाणं हे अप्रूपतेकडे राहायला पाहिजे.
1: बरोबर,
2: किती वेगळा विचार होता की अप्रूपता जवळपास आता शून्य झालेली आहे.
1: हो,
2: मी माझ्या घरामध्ये जर एखादी गोष्ट नवीन रचना केली तर ती क्षणामध्ये दुसरीकडे पोचते, पोचू शकते. मी समजा एक राधा एक मीरा मी कार्यक्रम करतो, मी प्रज्ञा आणि राधिका कामनकर देशपांडे, आम्ही गायल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग लोक ऐकतात, आम्ही ते कौतुकाने युट्यूबला टाकतो आणि ते क्षणभरात जगामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यातले लोक ते बघू शकतात. आणि तिथेच एक गोष्ट घडते की त्यांची अप्रूपता जवळपास 15 ते 20% कमी होते.
1: बरोबर,
2: तर हे त्यांचं अभिषेकी बुवांचं मत होतं की अरे असं करू नका, माझं जीवाचा कान देऊनच ऐकायची कुठलीही मैफिल, म्हणजे आम्हाला ते दुसऱ्यांच्या मैफिलीला पण पाठवायचे. तर असं होतं त्यांचं. पण एकदा तो म्हणजे मी हे बघितलेलं आहे की एकदा आपला शिष्य मानाच्या स्थानावर गेला तर त्याला इज्जतीने वागवणं हे त्यांच्याकडे फार फार वेगळा गुण होता. म्हणजे तो माझा शिष्य आहे म्हणून मी त्याला वाटेल ते सांगेन आणि तो वाटेल ते करायला तयार होईल अशी अपेक्षा ठेवणारे नव्हते. एकदा तो प्रोग्रामला बाहेर पडला की मग तो त्यांचा त्याच्याशी ते मित्रत्वाच्या नात्याने बोलायचे, काय गाणं ऐकलंय का, काय नवीन काय ऐकलं, कोणाच्या मैफिलीला गेला होता, अशी अशी चर्चा व्हायची.
1: वा,
2: बंदिशी कोणाच्या होत्या. हो, तर त्याच्यामुळे मी आता एक रंगतदार जशी म्हटली की बुवांच्या कार्यक्रमाच्या आठवणींमधली एक साताऱ्याची आठवण होती, तशा अनेक आठवणी आहेत पण सगळ्या काही आपल्या इंटरव्ह्यू मध्ये घेता नाही येणार. पण आपण पुढच्या प्रश्नाकडे, लोकसंग्रहाच्या संदर्भातला जो प्रश्न तुम्हाला मागे एकदा विचारला होता तेव्हा मी काही बोललो नाही, पण हा त्या प्रश्नाकडे वळूया.
1: आम्हाला असं वाटतं, एक आम्ही श्रेयस्थ लोक, आम्ही बाहेरून बघणारे लोक, की बुवांकडे खूप लोक येत जात असतील. म्हणजे आता तुम्ही बाबूजींचा उल्लेख केलात, त्याच्यानंतर अशोक प्रतकींचा उल्लेख केलात, मत्स्यगंधा नाटकाच्या निमित्ताने रामदास कामतही त्यांच्याकडे येत असतील, आणि असे अनेक प्रतितयश गायक कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येत असतील. तर त्यांना कोणकोण अनेक मान्यवर भेटायला येत असतील, तर त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. आणि ते कोणकोण यायचे आणि त्यांच्या बरोबरीने शिक्षण कसं चालायचं?
2: आता बुवांचा लोकसंग्रह जवळपास शून्यावर येऊन ठेपला होता. म्हणजे काय तर
1: हा म्हणजे ते
2: बुवा,
1: थोडं विश्वास ठेवायला अवघड वाटतं,
2: हाँ
1: कारण इतके लोक असतील तर
2: अवघड आहे,
1: लोकसंग्रह
2: अवघडच
1: शून्य
2: आहे,
1: कसा?
2: खरंच आहे. लोकसंग्रह शून्य म्हणजे बुवांनी स्वतः होऊन उठून जाऊन मैत्री केली, अरे वा तुम्ही कुठे असता, तुम्ही कसे असता, काय करता, कुठेही हे एकही शब्द बोलायचे नाही. अगदी काही वेळाला तर लोकांचे गैरसमज व्हायचे की यांना आवडलंय की नाही आवडलं, इतपत म्हणजे 4 1 8 10 लोकांच्याकडे गेली मी त्यांच्यासोबत, म्हणजे अभिषेकी वहिनी पण असायच्या. तर आम्ही एका ऑर्गनायझर संयोजक डॉक्टरांच्याकडे आम्ही मुक्कामाला होतो, तिथे त्यांचे प्रश्न असायचे, तुमच्या गावात पाऊस का पडतो किती,
1: हाँ
2: नंतर हाँ ठराविक प्रश्न शेतीमधलं काय, नंतर इथे नवीन तुमच्याकडे कोणाच्या मैफिली झाल्या, इथपर्यंत बोलायचं नाही पण बोलले तर एवढे 2 4 प्रश्न विचारायचे. ते त्या दिवशी डॉक्टरांना विचारलं त्यांनी तुम्ही काय करता हो एरवी, तेव्हा विद्यार्थी अभिषेकी मध्ये पडले आणि ते म्हणाले अहो आपण डॉक्टरांच्या घरी आलेलो आहोत. मग ते म्हणाले नाही नाही नाही माझं तसं म्हणणं नाही, पण डॉक्टरी पेशानंतर त्यांना कसली आवड आहे असं माझं विचारण्याचा उद्देश होता. पण असो बुवांना लोक संग्रह मनापासून आवडत नव्हता, ते त्यांच्या गाण्याच्या संदर्भामध्ये मनापासून लोकांना एंटरटेन करायचे, म्हणजे लोकांशी बोलायचे, संवाद साधायचे. आणि एखाद्या गायक कलाकाराकडे जर काही वेगळं आहे असं जाणवलं तर मात्र त्यांची एकदम छान मैत्री व्हायची. अशा पद्धतीने त्यांनी बंदिशी कुठून कुठून कशा कशा पद्धतीने त्यांची बंदिशींबद्दलची मतं काय होती किंवा बंदिशी कशा त्यातलं वेगळेपण काय आहे असायचं हे त्यांना एका क्षणात लक्षात यायचं की या माणसाकडे काय आहे. त्याच्यामुळे हा जो एक भाग होता की तो त्यांच्याकडे फार चांगल्या पद्धतीने ठेवलेला होता त्यांनी, की तुम्ही सुगम गाता किंवा तुम्ही शास्त्रीय गाता याला काही महत्व नाही आहे, तुम्ही तुमच्या हृदयातून गायला पाहिजे, तुमचा गाण्यातली भावना लोकांपर्यंत पोचली पाहिजे, आणि असरदार गाणं त्यालाच म्हणतात. आणि त्या गाण्याची फार त्यांना हे असायची, म्हणजे त्या गाण्यावरच त्यांचा विश्वास. शास्त्र या सगळ्या गोष्टी सगळ्या आपापल्या ठिकाणी असायलाच पाहिजेत, त्यांचं मत तसंच होतं. पण शास्त्राबरोबरच तुमच्या गळ्यातून जर भाव उमटले नाहीत तर ते सगळं व्यर्थ आहे असं ते समजायचं. त्यामुळे त्यांनी एखादी म्हणजे आपण म्हणूया ना की एखादी रचना त्यांची ऐकल्यानंतर घाई नको बाई अशी आलेले बकुळ फुला,
1: हो
2: ही रचना किती वेगळी आहे. म्हणजे आपण म्हणूया की आता पहाडी सारख्या रागामधली ही रचना त्यांनी धाडीला राम तिने कावनी आशा खाडीलकर यांच्या आवाजात ती रेकॉर्ड झाली आहे, आणि आशा खाडीलकरांनी ती रचना आभाळाला नेऊन सोडली. आज किती काय म्हणूया त्याला की

0: आता ही सुरुवात आहे ही
1: हां
0: इतक्या वेगळ्या पद्धतीने, म्हणजे त्या ज्याला आपण म्हणू ना की ती रचना गाताना तुमच्या गळ्यामध्ये भाव असायलाच हवे, ते भाव प्रकट व्हायलाच हवेत, तुमची
1: हो
0: तयारी अशी की ती तुम्ही मांडायलाच पाहिजे, ती त्या पद्धतीने मांडली गेली पाहिजे.
1: आणि
0: तर
1: नाटकातलं
0: हे
1: असल्यामुळे तो
0: हो,
1: प्रसंग फुलला पण
0: आले
1: पाहिजे.
0: रे बकुळ प्रसंग. हा ते तर त्यांचं गणित फार वेगळं होतं, त्यांचं शास्त्र वेगळं होतं, त्यांचं टाइम जजमेंट, या गोष्टी सगळ्या खूप दोन भागामध्ये आपल्याला मुलाखत करायला लागेल. इतकं मोठं त्यांचा तो कॅनव्हास होता. नाट्यसंगीत या बाबतीत तर 60 काळानंतर, म्हणजे 1960 नंतर त्यांनी संगीत दिलं म्हणून ते नाट्यसंगीत कसं बसं 80 येऊन ठेपलं, नाहीतर ते बालगंधर्वांच्या बद्दल त्यांना तर खूप हे होती, छोट्या गंधर्वांच्या बद्दल त्यांना खूप वेगळी त्यांच्या मनामध्ये भावना होती. छोट्या गंधर्वांच्या एका मैफिलीला आम्ही गेलो आणि त्यांनी खिशात एक कागद ठेवला होता, दादर माटुंगामध्ये दुपारी 4 मैफिल होती, आम्ही मला म्हणाले पटकन तयार व्हा, टॅक्सी घेऊन या. टॅक्सी आणली. आत्ता आत्ता या गोष्टी आठवतात की टॅक्सी आणताना ड्रायव्हर म्हातारा बघावं अशी त्यांची विनवणी असायची, म्हणजे तो रॅश चालवणार नाही अशी. हां,
1: अच्छा
0: रॅश चालवणार त्यांना अजिबात आवडायचं नाही, रॅश गाडी चालवलेली. तर हा या स्वभावाच्या अनेक कंगोरे असायचे त्यांचे, ते लक्षात येत राहिल्यामुळे लक्षात आले माझ्या की मग ते छोट्या गंधर्वांच्या मैफिलीला आम्ही गेलो, मला म्हणाले तुम्ही तिकीट काढा. मी तिकीट 2 काढली. भारतीय बैठकीमध्ये आम्ही छोटा गंधर्व जिथे बसणार गायला, त्यांच्या अगदी समोर नाकासमोर हे मांडी घालून बसलेले होते श्रोत्यांमध्ये,
1: वाह.
0: आणि मैफिल कशी ऐकायची एका कलाकाराची, ते मी त्या दिवशी बघितलं आणि ते 77 पण बघितलं, त्याच्यात काही फरक नाही. ते कायम विद्यार्थ्याच्याच भूमिकेतून या लोकांची गाणी ऐकत होते. म्हणजे आम्ही एक टप्पा ज्यांच्या ज्यांनी हे केलेलं आहे, तर तो प्रसंग आहे, नंतर सांगेन मी. पण अनेक अनेक अनेक लोकांची गाणी त्यांनी अशा पद्धतीने ऐकली, आणि ती स्वतःकडे एक कागद होता, तो इंटरव्हल मध्ये त्यांनी आतमध्ये ग्रीन रूम मध्ये छोटा गंधर्वांना बहुतेक दिला. त्याच्यात का बुवांना कुठले राग ऐकायचे होते त्याचं यादी होती बहुतेक, कारण छोटा
1: मैस
0: गंधर्व म्हणा. हा, आणि मग नंतर आम्ही घरी परत आलो तर परत येताना ते मला म्हणाले की छोटा गंधर्व ही आसामी आपण म्हणतो ते सर्वस्वी चुकीचं आहे, आपण त्यांना नाट्यसंगीतामध्ये बांधून ठेवलेलं आहे, त्याच्या कितीतरी पटीनी कितीतरी मोठा माणूस आहे, आपण माणसांची काय म्हणूया त्याला समजावून घेण्यामध्ये आपली अक्कल कमी असते म्हणून आपण समजू शकत नाही, असं ते सांगत होते मला. काहीतरी मला तेव्हा काही समजलं नाही, पण लोकांची अक्कल कमी असल्यामुळे लोक त्यांना नाट्यसंगीतामध्ये बांधून ठेवतात असं काहीतरी ते सांगितल्याचं मला आठवत आहे. म्हणजे ते खूप मोठे कलाकार आहेत, मोठ्या बंदिशींचा संग्रह त्यांच्यापाशी आहे, तालीम आहे, असं सगळं ते त्या दिवशी सांगत होते. तर सांगायचा उद्देश असा की उत्तम जे कलाकार ज्यांच्याकडे उत्तम बंदिशी आहेत त्यांच्याशी त्यांचं फार चांगलं मेतकूट असायचं. कोल्हापूरचे विनोद डिग्रजकर, गणपुराणिक, ह्या लोकांशी त्यांची मैत्री, म्हणजे आम्ही गेल्यानंतर आम्हाला तर खूप आश्चर्य वाटायचं की अरे इतके गंभीर धीर गंभीर असलेले अभिषेकी बुवा कोल्हापूरला गेल्यानंतर क्षणात कसे काय बदलतात, आणि खळाळून हसणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे कशा काय असायच्या. तर त्यांचा तो एक कप्पा होता की ज्या ठिकाणी ते रिलॅक्स व्हायचे. तर डिगरसकरांच्याकडे निवृत्तीभवनच्या सगळ्या रचनांच्या बद्दलची चर्चा व्हायची, स्वतः बुवा शेवटपर्यंत म्हणजे अजिजुद्दीन खा साहेब म्हणजे त्यांना बाबा असं म्हणतात कोल्हापूरमध्ये, आता ते नाही आहे पण त्या हा बाबांच्याकडे त्यांनी खूप खूप रचना त्यांच्याकडनं जयपूर घराण्याच्या घेतल्या, कारण ते भुर्जीका साहेबांचे नातू होते आणि त्याच्यामुळे त्यांना हो त्यांच्याकडनं म्हणजे बघा ही घटना मी 95 सालची सांगतोय की जेव्हा एखाद्या मैफिलीत राजा असलेला माणूस अक्षरशः चटई घालून समोर बाबांच्या समोर बंदिशी शिकण्यासाठी विद्यार्थ्यासारखा बसतो, ही घटना दुर्मिळ आणि आपल्या मनावर काहीतरी परिणाम होईल अशीच आहे. त्याच्यामुळे हा माणूस अखंड शेवटपर्यंत शिकत राहिला ही माझ्या दृष्टीने खूप मोठी म्हणजे आपण आपण म्हणूया की आपण आपण काय करतो आत्ताची सध्याची पिढी काय करते व्यासंग कसा करायचा ते अभिषेकी बुवांच्याकडनं जरूर घेता आलं पाहिजे.
1: सर आणि आजच्या इन्स्टंट प्रसिद्धीच्या जमान्यात की जिथे एखाद्या गेम शो नंतर एखाद्या रियालिटी शो नंतर लोक प्रसिद्धीला पावतात आणि त्याच्या पुढे कार्यक्रमापुढे त्यांना काही दिसत नाही, त्या जमान्यात हे शिक्षण खूप महत्वाचं आहे की इतका प्रसिद्ध माणूस सुद्धा शेवटपर्यंत विद्यार्थी राहून त्यांनी खरोखर ज्ञान ग्रहण केलं ही खूप मोठी गोष्ट आहे सर.
0: हो आता त्यांच्या कडनं मला संगीतकार म्हणून खूप काही घेता आलं नाही, ते घेण्याचं काम मला असं वाटतं पत्की सरांना अशोक पत्की यांच्याकडे होतं, कारण म्हणजे राजाभाऊंच्याकडे आलं ते देवकीनी पण सुंदर संगीत दिलेलं आहे. ह्या ह्या लोकांचं संगीत खूप वेगळं, संगीत समृद्ध आहे, त्यांनी दिलेल्या रचना समृद्ध आहेत. पण मला मी जेव्हा संगीत द्यायला सुरुवात केली तर ती सुरुवात नेमकी अशी झाली की बुवा 98 साली गेले आणि त्यानंतर आपण काय गमावलं ह्याची जाणीव मला झाली आणि मग मला असं हा मला असं वाटलं की आपण नेमकी ही गोष्ट म्हणजे सांगू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही, ती आपल्या रचनेमधून व्यक्त करता आली. बुवांचं नसणं हे आपल्या रचनेमधून व्यक्त झालं तर आपली वेगळी ओळख, आपल्या रचनेची वेगळी ओळख होऊ शकते.
1: आणि
0: अरविंद कुमार आझाद त्यांच्या एका वाढदिवसाच्या वेळी आम्ही सगळेजण मित्र जमलेलो होतो तेव्हा त्यांनी माझ्यासमोर एक काव्य ठेवलं आणि त्यांच्या स्टाईलने ते मला म्हणाले अरे यार लगाव उसको कंपोज करो. मी आतमध्ये ग्रीन रूम मध्ये बसलेलो होतो त्यांच्या घरातच म्हणजे आणि बाहेर तबला सोलो चालला होता, एक 7-8 लोक गाणार होते त्याच्यात मी पण गाणार होतो. तर कसं असतं बघा की सागरे

0: हृदय समाधी.
1: मला ही मीराबाईंची रचना माहिती होती, पण ही रचना त्या यांनी आणून दिली ती काही समजेना.
2: हा
1: पण म्हणतो ना आपण संस्कार कसा असतो,

0: वा
1: अशी ही रचना त्यावेळी थोडाफार बदल होता, पण मग पुढे जेव्हा एक राधा एक मीरा करायला घेतलं तेव्हा मग ही चाल खऱ्या अर्थानं पूर्ण संपूर्ण तयार झाली. राधिका तामनकर देशपांडे अफलातूनच गायची ही रचना, आणि त्याच्यानंतर शरयू दातेच्या आवाजात ही रेकॉर्ड झाली कृष्णांजली या अल्बममध्ये रागा नेक्स्ट या कंपनीतर्फे. मग नंतर मीराबाईंच्या 25 एक रचना, राहुल देशपांड्यांच्या 25 एक रचना अशा करत करत काही बरेचसे 25 सरगम गीत असा 125 रचनांचा संग्रह माझ्या पदरी किंवा आपण म्हणू की मी स्वरबद्ध केला तो केवळ बुवांच्या संस्कारामुळे.
0: सर हाच धागा पकडून मी एक उपप्रश्न विचारतो की त्यांच्या संस्कारांचा धागा पकडून तुम्ही एवढ्या रचना केल्या असं तुम्ही ज्या म्हणता, तेव्हा त्यांचा काय विशेष प्रभाव तुम्हाला त्या रचनांवर जाणवतो एक संगीतकार म्हणून? की बुवा एक संगीतकार आणि तुम्ही एक संगीतकार आणि तुम्ही त्यांचे शिष्य पण अशा अर्थाने.
1: हां, दोन गोष्टी असतात. संगीतकार म्हटल्यानंतर तुम्ही माझ्याकडे कंपोजर म्हणून आता अलीकडे खूप जण आहेत की जे पेटी वाजवतात म्हणून संगीतकार, जे कीबोर्ड वाजवतात म्हणून संगीतकार, जे हां असे खूप संगीतकार असतात. संगीत द्यायचं म्हणजे त्या काव्याचा अभ्यास, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की संगीतकार म्हणजे खरं तर कीबोर्ड किंवा हार्मोनियम उत्तम वाजवता आली पाहिजे हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत. म्हणजे संगीतकार दोन महत्वाच्या पायांवर चालतो, ते म्हणजे एक संगीतकार हा उत्तम हार्मोनियम वादक असेल, म्हणजे राजाभाऊ काळे उत्तम हार्मोनियम वादक, तर त्याच्यामुळे ते पटापट सुचत जातं. तुमचं विचार, तुमचे विचार वेगवान होतात. पण दुसरा एक भाग असा असतो की तुम्हाला भाषेचा लहेजा किंवा भाषेची समज, काव्याची समज, कविता समजावून घेण्याची कुवत, या दोन्ही गोष्टींमध्ये हार्मोनियम वाजवणे आणि कवितेची समजावून घेण्याची कुवत याच्यामध्ये मी जवळपास तेव्हा तर शून्यच होतो, अजूनही हार्मोनियम मध्ये शून्यच आहे. पण म्हणजे दोन्ही पायांनी लंगडा असं म्हणण्याची परिस्थिती माझी खरं वर्णन केलं तर सांगायला हरकत नाही. पण तिसरी गोष्ट अशी असते की भावना, तुमच्या रचनेतून जर भावना व्यक्त होणार नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. तुम्हाला म्हणजे मला झा साहेबांची एक एक गोष्ट अजून काना, म्हणजे बुवा ज्यांना गुरुस्थानी मानत होते अशा असंख्य वेगवेगळ्या रचनाकारांच्या बंदिशी त्यांनी गायल्या, तर त्याच्यामध्ये झा साहेबांच्या बंदिशी, तर त्या झा साहेबांनी आम्हाला एकदा असं सांगितलं की आम्ही म्हटलं की झा साहेब ते पुण्याला आले होते, तर म्हटलं की झा साहेब तुम्ही प्लीज मुलाखत द्या ना सकाळ पेपरला. तर ते म्हणाले की हे क्या आहे, म्हटलं हे बहुत न्यूज पेपर बहुत सर्क्युलेट होता आहे, 20-25 लाख लोगों के पास जाता है. तर तेव्हा आम्हाला त्यांनी एक प्रश्न विचारला की पेंडसेजी तुम्ही म्हणताय हे ठीक आहे, पण 20-25 लाख लोकांनी माझं तिलक कामोद मधलं मत का ऐकावं? माझं तिलक कामोद बद्दलचं मत फक्त कलाकारांनीच ऐकावं,
0: बरोबर,
1: त्यांच्यावर कशाला अन्याय करता तुम्ही? अरे बापरे, म्हणजे माणसानी कसा विचार केलेला असतो एक एक रचनाकाराने. तसं बुवांनी हा संगीत देण्याचा जो विचार केलेला होता की हे तुमचं गाणं कोण ऐकणार आहे, हे गाणं ऐकण्याच्या मागची भूमिका काय आहे, हे लिहिलंय त्या माणसाने कुठल्या भूमिकेतून लिहिलंय, म्हणजे लेकुरे सारखं जर म्युझिक असेल तर ते हा लेकुरे उदंड झाली याचं पूर्ण म्युझिक वेगळं होतं. आणि अभिषेकींनी ती एक वेगळी सुरुवात करून दिली,
0: बरोबर,
1: असं म्हणता येईल, म्हणजे ते पायनियरच होते प्रत्येक रचनांच्या बाबतीमध्ये किंवा याच्या बाबतीमध्ये, ते असं आपल्याला सांगता येईल त्यांच्या संदर्भामध्ये की ते संगीतकार म्हणून. आणि संगीत द्यायचे त्याच्या अगोदर 4 दिवस तर ते कोणाशी बोलायचे पण नाही, काही नाही काही नाही. ते एक दिवस सुधीर नंतर नंतरची गोष्ट ही, तेव्हा राजाभाऊ असतील किंवा आता सुधीर नायक असायचा पुण्यामध्ये, सुधीर पैसरे, आणि मग ते सुधीरला सांगायचे

0: वेंग
1: वा वा
0: अशी त्यांची एक वेगळी, ज्याला आपण भक्ती रचनांमध्ये त्यांचं इतकं भाव संगीत, म्हणजे ते इतकं भावपूर्ण असायचं की त्या जागी तीच चाल असेल असं वाटायचं आम्हाला.
1: वा सर, तुम्ही आम्हाला बुवांच्या व्यक्तिमत्वाचे एवढे पैलू उलगडून दाखवलेत आज. तर जाता जाता वेळ कमी आहे म्हणून नाही तर वास्तविक ही मैफिल सहज 2 ते 3 भागात कशीही आपल्याला पुढे नेता आली असती. मैफिल मी मला तिला म्हणतो ते कारण ती तितकीच रंगतदार होते म्हणून. पण जाता जाता विचारायचा प्रश्न असा की हे एवढे सगळे पैलू तुम्ही आम्हाला उलगडून दाखवलेत. मागे तुम्ही एकदा बुवांच्या चौपाई व्यक्तिमत्वाचा उल्लेख केला होता की चतुरस्त्र संगीतकार, गायक, रचनाकार, पण त्याच्यात सामाजिक बांधिलकी त्यांची काय होती असा तुम्ही उल्लेख केला होता. कारण
0: हो,
1: एक
0: ज्यांचं व्यक्तिमत्व या चार पायींवर होतं, म्हणजे संगीत, संगीतकार, गुरु, त्याचप्रमाणे चतुरस्त्र गायक आणि सामाजिक बांधिलकी असलेला गवई. त्यांनी आमच्याकडून कधीही एक नया पैसा घेतला नाही आणि उलट उच्च विद्याविभूषित असलेल्या त्यांच्या पत्नी विद्याताई अभिषेकी यांनी आम्हाला मुलाप्रमाणे, कुटुंबाप्रमाणे, कुटुंबाचं सदस्य असल्यासारखं वागवलं आणि ह्या गोष्टी कधीही आमच्या हृदयातून जाणार नाही. आणि यातले एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की वेगवेगळ्या, ज्याला आपण म्हणू की आता गाऊ शकत नाही, वाजवू शकत नाहीत अशा कलाकारांना, म्हणजे जे स्टेजवरनं बाजूला झालेले आहेत वयोमानामुळे,
1: बरोबर
0: त्यांचा निदान काहीतरी उपचारांसाठी असलेला खर्च, यासाठी आम्ही त्यांना तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, मी मगाशी म्हटलं जसं की बुवांनीही चालू केली ही संस्था, उघडण्याचा उद्देश तोच होता की ती त्या पद्धतीने ह्या संस्थेचं काम चालावं की जे सिनियर्स आहेत त्यांचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे, त्यांना तुम्ही त्यांना समोर ठेवून त्यांचा आदर सत्कार किंवा या गोष्टी सगळेजण देतात, फूल न फुलाची पाकळी देतच असतात, गायक म्हटलं की काय फुलाचीच पाकळी असते, पण त्यांना आर्थिक मदतीची गरज असते. हो, आणि ही आर्थिक मदत द्यावी असं त्यांचं मत होतं आणि ते पुढे शौनक अभिषेकी आणि आमचे शिष्य वर्गात तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानचं काम आम्ही पुढे चालू ठेवलं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मैफिलीतून हे महोत्सव होतात. या महोत्सवामध्ये दिग्गज आणि तरुण कलाकार गात असतात. त्याचप्रमाणे गुरु दक्षिणा या नावाने जी योजना आहे
1: हो
0: ती योजना वेगवेगळ्या सिनियर्सना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पेन्शन सारखं दर महिन्याला ठराविक रक्कम दिली जाते, निदान त्यांचा एक छोटा भार तरी त्यातून खर्च निघू शकेल अशी कल्पना आहे. तर मला असं वाटतं की हे बुवांचं काम खूप मोठं होतं, ते समजून सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे आणि निशिगंधा आणि हेरम मायदेव, या मायदेव दाम्पत्याचे मी विशेष आभार मानतो, कारण बुवांच्या बद्दल, बुवांच्या जयंती निमित्त एक विशेष कार्यक्रम व्हावा अशी त्या दोघांची इच्छा असल्यामुळे मी म्हटलं तसं की हा मुलाखत द्यायला मी तयार झालो. तर ही भावना माझ्या दृष्टीने पण खूप महत्वाची आहे की आज निदान सर्वत्र या ब्रिस्बेन रेडिओ मार्फत ब्रिस्बेन वासियांना या गोष्टी समजतील. तर मी सगळ्यांना धन्यवाद देतो, तुम्ही सगळ्यांनी ऐका जरूर, या संदर्भात आम्हाला अभिप्राय कळवा, आपल्या आपण संपर्कात असूच, परत ज्याला आपण म्हणू की हेरम सारखा एक, ज्याला उत्साही अशा पद्धतीचं काम करणाऱ्या हेरम महादेवाला मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.
1: सर, आज तुम्ही भरपूर वेळ आम्हाला दिलात, आम्हाला इतके विविध पैलू उलगडून दाखवलेत अभिषेकी बुवांचे, आणि त्यातून मला खात्री आहे की ब्रिस्बेन वासियांना अनेक नवीन गोष्टी कळल्या असतील आणि त्यांचं जे इथले जे रसिक लोक आहेत त्यांच्या मनात पुन्हा एकदा नवीन गोष्टी शिकण्याची, ऐकण्याची एक इच्छा उत्पन्न झाली असेल अशी मी आशा करतो. आणि आज आपला गप्पांचा कार्यक्रम इथेच थांबवतो. धन्यवाद. तर रसिक श्रोते हो, आपण आपला पंडित जितेंद्र अभिषेकी जयंती विशेष कार्यक्रम इथेच समाप्त करूया आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया त्यांच्याच अजरामर गीताने, सर्वात्मका सर्वेश्वरा.